0: ॲडलेड वाणी। नमस्कार मंडळी, आज आपण आपलं जुलै महिन्यातलं गीता सत्राला सुरुवात करत आहोत। आपण मागच्या सत्रापर्यंत खूप महत्त्वाचे श्लोक गीतेतले पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की सर्वभूतस्थ 29वा आणि 30वा श्लोक। 30व्या श्लोकाचा पण 31व्या श्लोकामध्ये संदर्भ येतो। तो होता श्लोक की यो मां पश्यति सर्वत्र सर्वैंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति। म्हणजे जो मला सगळीकडे पाहतो, सगळ्यांच्या ठिकाणी मलाच पाहतो, म्हणजे अगदी मंदिराच्या पायरीमध्ये सुद्धा, झाडामध्ये सुद्धा, वाहणाऱ्या नदीमध्ये सुद्धा, निरनिराळ्या प्राण्यांमध्ये सुद्धा, घरामध्ये, घरातल्या सगळ्या, अगदी शत्रूमध्ये सुद्धा जो मला पाहतो तो महत्त्वाचा आहे। आणि अशा तस्या न, त्यालासुद्धा मी न प्रणश्यामी आणि सच मे न प्रणश्यते, त्याला मी, त्याचा मी नाश होऊ देत नाही आणि तो पण माझा नाश करत नाही। अशी कितीतरी उदाहरणं आहेत पा, म्हणजे तोंडाने तो शिशुपाल किंवा कंस किंवा तो हिरण्याक्ष किंवा हिरण्यकश्यपू जरी करत नसले रामाचा जप, तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये आंतरिक त्यांच्या सारखीच भीती होती। हरिविजय ही जी श्रीधर स्वामींनी रचलेली पोथी आहे, त्याच्यामध्ये तर त्यांनी सांगितलं आहे की कंसाचा जसजसा तो काळ पुढे, 8वा मुलगा तुझा मला मारणार, वेगवेगळी स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुढे काय काय झालं, 6 जणांना मारलं, 7वं 8वं आणि 8व्याच्या वेळेस तो शोधायला लागला ना, आणि सगळे जेव्हा ते अद्भुत भगवंताच्या लीला आणि भगवंतानी जे पुतना मावशी आणि तो तृणावर्त शकटासूर जलास अघासूर ह्या सगळ्यांना नष्ट केलं, सगळी संकटं परतवून लावली, त्याच्या तेव्हा कंसाच्या लक्षात आलं की हा तो देवकीच्या हे देवकीने तो नंदाघरीच्या जो बाळ वाढत आहे तोच आपला शत्रू आहे, तोच मला मारणार आहे। आणि मग त्यानंतर त्याच्या मनात इतकी भीती होती, बाय दॅट टाईम कृष्णाचं वय जवळजवळ 8-9 वर्षाचं होऊन गेलेलं होतं, आणि त्यामुळे त्याच्या मनात इतकी भीती होती, म्हणतात ना चोराच्या मनात चांदणे, तसंच असतं इथे पण, की हा मला कुठल्याही रूपातून, कारण वेगवेगळ्या रूपातून भगवंतांनी वेगवेगळ्या त्या राक्षसांची प्रतिकार केलेला आहे आणि लोकांचं रक्षण केलेलं आहे। तेव्हा कंसाच्या लक्षात येतं की अरे बापरे, हा कुठेही येऊ शकतो, म्हणजे दुधातली साखर म्हणून येऊ, पानातला विडा खायचा, ते राजे खातात ना विडा, राजविडा त्यांचा असतो, तो त्या विड्यामध्ये कात, तो दिलेला विडासुद्धा त्या हरिविजय पोथीमध्ये तो विडासुद्धा उघडून बघायचा, काही माझ्या ह्याच्यामध्ये कोणीतरी कातात चुनात काही तो टाकला नाही आहे ना, की मग मी खाईल, आणि तो माझ्या नचिकेताची गोष्ट माहिती आहे आपल्याला की तो बाहेर येईल, कचर नचिकेताची नाही कच्च्याची, तो बाहेर येईल आणि मला मारून टाकेल, अशी कितीतरी प्रसंग झाले की त्याला सारखं सावली गेली तरी त्याला वाटायचं की आपले त्याचे कर्मचे जे सेवक होते ते आले तरी सुद्धा तो दादा त्या वेळात त्यांनासुद्धा ठकून ठकून बघायचं की बाबा ह्याच्या रूपात आला आहे का, त्याच्या रूपात आला आहे का, माझं बाण, माझं धनुष्य, माझी गदा, सगळ्या, म्हणजे असं शिशुपालाला पण वाटायचं, असं तसं हिरण्यकश्यपूला पण, म्हणून त्यांनी कुठेही हे ठेवलेलं नव्हतं। आणि सच मेन प्रणश्यत इथे दिसत आहे की त्यांच्या डोक्यात सारखा तोच तोच तोच तोच विचार असतो, त्यामुळे त्यांच्या डोक्यातलं काही ते मानसिक तो जप असतो तो काही संपत नाही। आणि तस्याहन न प्रणश्यामी, त्यालासुद्धा प्रणश्यामी म्हणजे काय आहे, शेवटी माझा जो भक्त आहे त्यालासुद्धा मी माझ्या शेवटी हे सगळे परमात्म्याचेच, मग तुम्ही म्हणाल ते दुष्ट का झाले, ते त्यांच्या पूर्वकर्मानी झालेले आहेत, पूर्वीच्या संचिताने याच्यामुळे झालेले आहेत। तर हे त्यांना पण मी परमात्मा स्वरूपामध्ये शेवटी सगळ्यांना वेगवेगळ्या अवताराच्या नंतर त्यांना आत्मसात केलं जातं, फक्त त्यांना गती दुर्गती मिळण्याची शक्यता असते। सच मेन प्रणश्यती असं म्हटलेलं आहे। पुढचा श्लोक आलेला आहे की आता इथं ह्या लोकांचं जे हे जे दुष्ट लोक आहेत किंवा हे चांगले पण लोक आहेत, जे माझा भक्त आहेत दोन्ही प्रकारचे, त्यांचंच परत वर्णन आहे वेगळ्या तत्स्वम आणि असीमध्ये। सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयी वर्तते. सगळ्या सगळीकडे ऐक्याची भावना, मी आणि ते एकच आहे, समबुद्धी समत्व जे बाळगतात आणि त्याप्रमाणे मला भजतात. म्हणजे एका मूर्तीमध्येच नाही तर सगळीकडेच भगवंत आहे ही ज्यांची भावना आहे ते जीवनमुक्तीच्या मार्गावर चाललेले आहेत. आणि अशा प्रकारच्या लोकांना काय आहे, सर्व सयोगी, त्याला योगी म्हणलं जातं, म्हणजे ते सगळे जीवनमुक्त आहेत असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये अशी अनेक उदाहरणं मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेली आहेत की असे कोण आहेत, हा आहेत विदुर आहे किंवा उद्धव आहे भगवंताचा, आपले संतांची केवढी मोठी परंपरा आहे, ते भगवंताच्याच मध्ये विलीन झालेलेच मुक्ती आहे त्यांना. तर अशा सगळ्या लोकांचं काय आहे, ते त्यांना मी योगी असं संबोधतो. त्याच्या पुढचा 32वा श्लोक पाहूया. आत्मउपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं सयोगी मयी वर्तते. म्हणजे स्वतःसारखंच त्यांना पण पाहतो, म्हणजे परदुःख शीतल नाही आहेत. आपल्याला कसं असतं, आपल्यावर त्यांनी असं केलं ना, बरं झालं पडला तो, असं आपल्याला वाटत असतं का नाही. किंवा मला मोठं सांगत होतं ना, मला चांगले मार्क मिळतात तुझ्यापेक्षा, बघ कधीतरी मी तुला नामोहरम केलं, तुझ्यापेक्षा चांगले मार्क मिळवले. किंवा एखाद्या गेममध्ये स्पोर्ट्समध्ये किंवा कधी एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये जाता येतात सुद्धा, एखाद्या वेळेस जर कुणीतरी कुणाला तरी डावललं आणि तो आपला मानसिक शत्रू असेल तर आपल्याला बरं वाटतं, आपल्याला परदुःख शीतल ज्याला म्हणतात, आपल्याला वाटतं अरे बरं तसंच पाहिजे. मला त्या दिवशी मोठा अगदी हे करत होता ना, तसं इथे असं त्यांचं नाही आहे. त्यांना काय असतात ते सगळं आत्मउपम्येनं, स्वतःसारखंच ते दुसऱ्याचं पण दुःख समजतात, त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच मदत करायची असते. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम महाराजांचं. त्यात मंबाजी तुकाराम महाराजांना खूप त्रास द्यायचा, वेगवेगळ्या प्रकाराने त्रास द्यायचा. पण तुकाराम महाराजांना जेव्हा भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांची गाठावरती काढून दिली, आणि तेव्हा काय झालं की त्या मंबाजीच्या पाठीची आग व्हायला लागली. आग म्हणजे तुम्ही सारी किरकोळ समजू नका, प्रचंड आग व्हायला लागली त्यांची, जळायला लागली आग, त्या जळायला लागल्यासारख्या त्यांना आग व्हायला लागली आणि ते ओरडायला लागले. तेव्हा परमेश्वराला विनंती केली आणि त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला आहे आणि मंबाजीच्या पाठीचा जाळ किंवा आग कमी झालेली आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला आपल्या संतांनी यांच्या वाङ्मयामध्ये दिसून येतात. थोडं आपण डोळसपणे ते बघितली पाहिजे, जाता येता आपल्या समोर आणली पाहिजे. याच्यातनंच आपल्या कितीतरी राजे लोकांनी सुद्धा चांगले काय म्हणतात, चांगले अनुभव घेऊन त्याच्याप्रमाणे पुढे पावलं टाकलेली आहेत. शिवाजी महाराजांनी चला म्हणजे मुघलांनी हिंदूंच्या बायकांना शिवा आपल्या मराठा स्त्रियांना, मराठा म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्रियांना पळवून दिलं. अगदी शिवाजी महाराजांची जिजाबाईची जाऊ खेळोजी राजे भोसलेंची बायकोसुद्धा नदीवरती धुणधुवायला गेली होती तर तिलासुद्धा उचलून पळवून नेलं होतं. आणि अशा वेळेस जेव्हा कल्याण सुरत लुटली, मी ती कथा आहे पण तीसुद्धा उज्ज्वल करते चरित्र शिवाजी महाराजांचं, ती तेव्हा कल्याणच्या सुभेदारांची सून सुंदर होती दिसायला म्हणून तिला सादर केली, सगळी लूट सादर केली जेव्हा सुरतेची. भगवान शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला का केला, आणि स्वराज्याला पैसा हवा असतो, सुरतेमध्ये भरपूर धन लोकांनी पुरून ठेवलेलं होतं, अंडरग्राऊंड होतं घरांमध्ये वगैरे, तिथे हल्ला केल्यानंतर सगळं धन जेव्हा सादर करायचं केलं लोकांनी त्याच्या सरदारांनी, तेव्हा ती एक स्त्री पण आणली, अतिशय सुंदर होती. तेव्हा शिवाजी लोकांना असं वाटलं की ते मुघल नाही का आणत स्त्रियांना पळवून तसं, पण शिवाजी महाराजांनी म्हटलं की अशीच आमची आई असं ती सुंदर रूपवती. म्हणजे तिथं त्यांनी स्वतःसारखंच त्या स्त्रीला पण आपल्या स्त्रियांना पळवून दिल्यानंतर त्यांच्यावरती काय गुजरत असेल याचा विचार करून त्यांनी तिला सन्मानाने तिची खळानारळानी ओटी भरून तिचा सन्मान करून, अशी माझी आई असती तर मी पण सुंदर झालं असतो असं म्हणून तिला सोडून दिलेलं आहे, सन्मानाने तिच्या घरी पाठवलेलं आहे. म्हणून स्वतःसारखंच सगळ्यांना समजणारे जे असतात त्यांचं काय असतं, त्यांना मी योगी म्हणतो असं या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात. आता याच्यानंतर अर्जुनाचार्य अक्षरात, अरे हे किती ठीक आहे बाबा, हे योगी बिगी किंवा असं सगळ्यांना सारखं समजणं वगैरे, पण त्याच्यासाठी किती अवघड आहे क्रिया करणं. अर्जुन म्हणतो त्याच्यासाठी एकाग्रता करणं, ती कॅरी फॉरवर्ड करणं, हां, आणि मनाचा निग्रह करणं हे किती अवघड आहे. हा असा अभ्यास निरंतर जा अभ्यास म्हणजे जाता येता तुम्हाला पावलोपावलीसुद्धा तुम्हाला त्याचं ते भान ठेवलं पाहिजे. मग अर्जुन म्हणतो की मला तर असं वाटतं की हे फार अवघड आहे बाबा, असं पुढच्या दोन श्लोकांमध्ये अर्जुनाने वर्णन केलेले की जे आपल्याला अनेक बहिणाबाईंनीसुद्धा म्हटलेलं आहे, मन वडाय वडाय, आत्ता आत्ता इथे होतं जमिनीवर, आत्ता आत्ता आभाळामध्ये गेलं, असं तिचं वर्णन आहे. सगळ्यांचंच सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. रामदासांनी सुद्धा सांगितलंय मनाचा सारखा वेग कुणाचा नाही. अर्जुन वाच यो यं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहन्न पश्यामि चाञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् चाञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्जुन म्हणतो अशा प्रकारचा योग जो तू सांगतोयस ना, साम्य योग जो सांगतोयस, हे मधुसूदना म्हणजे हे भगवंत, अजून त्याला भगवंत माहीत नाही आहे, अजून तो म्हणतो आपला मित्रच आहे, हे कृष्णा मधुसूदना हा जो तू साम्य योग सांगतोयस तो माझ्या मनाच्या चंचल स्थितीमुळे, चंचलत्वामुळे आणि अस्थिरतेमुळे मला हे शक्य नाही आहे, मला हे खूप अवघड वाटतं आहे, अत्यंत अवघड आहे हे मनाचं स्थिरीकरण. आणि असं मन माझं चंचल असल्यामुळे, मन माझं चंचल असल्यामुळे हे कृष्णा प्रमाथी बलवद्दृढम, मन कसं आहे प्रमाथी आहे सगळ्यात, म्हणजे डोळ्यांना काय दिसतं तर समोरचं दिसतं आहे, स्वप्नामध्ये आधीचं काल दिसतं, कसलं कल्पनेतलं काहीतरी दिसतं, पण मन आहे की क्षणात इथे असतं, क्षणात तिथे असतं. आज मी क्षणात इथे आहे पण क्षणात मी तुमच्या तिकडचा काही विचार करते आहे, आणखीन माझे कुठे आलेले रिलेटिव्ह आहेत आणि कुठे कुठे मी जाऊन आले तिथे असेल, तर असं मनाला वेळच लागत नाही इकडून तिकडे पोचायला. तसं प्रमाथी आहे, प्रबुद्ध आहे, अत्यंत क्षोभक आहे मन, प्रक्षोभक आहे मन, हे घुसळ प्रक्षोभ आहे, प्रक्षोभक आहे, शांत नाही आहे ते. अशा प्रक्षोभक मनाला शांत करणं आणि खूप प्रमाथी आहे ते, दुसऱ्या अध्यायामध्ये पण म्हणलं होतं तसंच आहे इथे. बलवद्दृढम अत्यंत शक्तिशाली असं मन आहे ते, त्याचा निग्रह करणं हे वायोरिव, वारा हातात धरता येतो का नाही आहे, तसं तस्याहन निग्रह म्हणजे याचा निग्रह, याचं एकत्रीकरण करणं हे वायूला वाऱ्याला ताब्यात ठेवणं इतकं अवघड आहे असं इथे अर्जुन सांगतोय. आणि अर्जुनाला परत हतबलता अर्जुन इथे स्वतःची भगवंताला व्यक्त करतो आहे. हाच मनाचा श्लोक सगळीकडे दिलेला आहे, म्हणून मग चित्तशुद्धी आणि चित्त एकाग्रता ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. प्रत्येक उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये आणि वेगवेगळ्या लोकांनी पण आपल्या योग वासिष्ठामध्ये सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे. पंचदशी नावाचा जो ग्रंथ आहे तो विद्यारण्य स्वामींनी लिहिले, त्याच्यात पण त्यांनी सांगितलं आहे. पंचदशीमध्ये 11व्या अध्यायामध्ये चॅप्टरमध्ये सांगितलं आहे, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः बंधया विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतं. जे मन हे आसक्त दृश्य जगाला जेव्हा ते बंधन त्याच्याशी जोडलं जातं तेव्हा ते काय आहे, मोक्षापासून दूर जातो, आसक्त होतो जेव्हा तो दूर जातो, म्हणजे विषय आसक्त होतो आणि त्याला त्यामुळे त्याचं त्याच्या स्पिरिच्युअल मार्गापासून तो दूर जातो, असं या वेगवेगळ्या संतांनी आणि वेगवेगळ्या गुरुजींनी पण गुरूंनी पण सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत भगवंतानी दिलेले उत्तर.
1: नमस्कार. आत्तापर्यंत ईमेल आणि व्हॉट्सॲप मेसेजवरून मंडळाची ॲन्युअल जनरल मीटिंग येत्या 26 जुलैला बी फेकर्स हॉलमध्ये संध्याकाळी 4 ते 6:30 असल्याचे सर्वांना माहीत झाले असेलच. या मीटिंगला मंडळाचे सभासद असणारे आणि सभासद नसणारे सर्वजण हजर राहू शकतात. मंडळाचे कार्य समजून घेण्याची तसेच कमिटीत काम करण्याची जबाबदारी घेतली तर आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळून या कामास किती वेळ द्यावा लागतो याचीही कल्पना सध्याच्या कमिटीकडून जाणून घेता येईल. सभासद नसणाऱ्यांना मात्र निवडणुकीत मतदान करता येणार नाही. तुमच्या स्वतःच्या मनात समाजासाठी करण्याच्या कल्पना असतील, विचार असतील, तर ते प्रत्यक्षात आणण्याची आणि समाजासाठी काम केल्याचे समाधान आणि आनंद मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तेव्हा 26 जुलैच्या सभेला सहकुटुंब, सहपरिवार, नातेवाईक, मित्रमंडळींसह सह यावे. येणार असल्याचे व्हॉट्सॲपवरती लिंक दिली आहे, त्यावरून कळवावे. आसन व्यवस्था आणि अल्पोपहाराची तयारी करण्यासाठी धन्यवाद.
0: या अर्जुनाची जी शपका आहे त्याला उत्तर देताना भगवंत सांगतात, श्री भगवान वाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. जी भगवंत म्हणतात, निःसंशय हे महाबाहो म्हणतात, जे हा अर्जुन हा म्हणजे त्याला चालना पण देतात, त्याला प्रोत्साहन पण देतात. महाबाहो म्हणजे त्याची ज्याच्या बाहूंमध्ये खूप ताकद आहे असा महाबाहो. खूप वेळा हे विशेषण वापरलेलं आहे अर्जुनाला, महाबाहो. अगदी बरोबर आहे, असंशय. म्हणजे आपणसुद्धा जेव्हा विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या मुलांनी काही शंका आढळली, वापरी मला हे अरे हो हे खरंच अवघड आहे, पण आपल्याला प्रयत्न करायला हवे की नाही, आणि प्रयत्न केला की येतं जमतं, असं जसं आपण सांगतो तसं अगदी वत्स. म्हणजे भगवंतांनी अत्यंत प्रेमळपणाने आणि वत्स समजून त्याला उत्तर दिलेलं आहे की हे महाबाहू अर्जुना असंशय निःसंशय आय ॲग्री. आधी ॲग्रीच करायला लागतं कुठले, नाही नाही असं नसतं असं म्हटलं तर कोणी तुमचं ऐकणार नाही आहे. तू अगदी म्हणतोस ते कबूल आहे, असं निःसंशय हे खरं आहे. मनाचा निग्रह करणं खूप अवघड आहे, मनोनिग्रह करणं खूप अवघड आहे, पण खूप अवघड आहे. मॅथ जसं आपण मुलांना सांगतो मॅथमॅटिक्स खूप अवघड आहे, पण तू करत राहा करत राहा करत राहा. जेव्हा तू फ्रेश असतो माइंड तुझं आणि उत्साही असतो तेव्हा तू पहिल्यांदा मॅथमॅटिक्सचा अवघड, सध्या दिवस मावळल्यानंतर रात्री तू मॅथमॅटिक्सचा अभ्यास करू नको, किंवा तुला जो विषय अवघड जातो आहे त्याचा तू अभ्यास शेवटी कर, उत्साह असताना कर आणि करत कर वारंवारता आणि एकाग्र चित्त कर तू कर. मग जगामध्ये काहीही अशक्य नाही. तुम्हाला माहिती आहे नेपोलियनच्या डिक्शनरी इम्पॉसिबल शब्द नव्हता असं तो म्हणायचा. तसं भगवंत सांगताहेत की हे वस्तुस्थिती आहे, तू म्हणतो आहे ते नक्की अगदी खरं आहे की मनाचा निग्रह करणं खूप अवघड आहे, परंतु तथापि अभ्यास आहे ना तू कमते वैराग येण्याचे गुरु आहे. दोन गोष्टींनी आपल्याला शक्य आहे, अभ्यास करून वारंवारता करून आणि वैराग येण्याचे. अभ्यास करायचा असतो, अभ्यास तर आपला सगळ्याचा चालू असतो, सिनेमाचा चालू असतो, नाटकांचा चालू असतो, लोकांना किती रेकॉर्ड्स आणि रेकॉर्ड म्हणजे आय मीन रेकॉर्डिंग पण असतात आणि कितीतरी गोष्टी पाठ असतात लक्षात असतात त्यांच्या, पण तेच तुमचं जी मेमरी आहे, तेच तुमचं जे अटेन्शन आहे ते तुम्ही चांगल्या गोष्टींकडे वळवा. हां की नाही, तसं इथे अभ्यास आहे ना तो कौमते, कसल्याही गोष्टीचा अभ्यास केला की ते आपल्याला जमतं. आणि वैराग येण्याचं, म्हणून दोन गोष्टी खूप महत्त्व आहेत, चित्त एकाग्रता आणि चित्तशुद्धी. चित्तशुद्धी केल्यानंतर तुम्ही अभ्यास करता आणि चित्त एकाग्रतेमुळे काय तुमचं मन इकडे इकडे डायव्हर्ट होत नाही. तर आणि कौंतेय म्हटलेलं आहे, विशिष्ट विशेषणं इथं वापरलेली आहेत. मगाशी महाबाहो म्हणलं आहे कारण इथे युद्ध करायचं आहे त्याला, तुझ्या अंगात शक्ती आहे, यू कॅन डू इट असं म्हटलेलं आहे. आणि कौंतेय का म्हटलं आहे, कारण कुंतीनी सुरुवातीला तुम्हाला आठवतं तो निरोप दिला होता कृष्णाकडे, ज्या कारणासाठी एखादी रजपूत स्त्री आपल्या मुलांचा जन्म देते त्या ती वेळ आता आलेली आहे असा माझा निरोप तू अर्जुनाला आणि कुणाला दे, भीमाला दे, कारण ते भीम आणि अर्जुन हे तिचे अगदी उजवे डावे बाहू आहेत की ज्यांच्यामुळे तो तिथे युद्धाला तयार होणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणून कौंतेय कौंतेय कौंतेय किंवा पार्थ असं म्हणण्यामध्ये तू कुंतीचा पुत्र आहेत विसरू नको. कुंतीने निरोप दिला आहे तुला की आत्तापर्यंत एवढे वेगळे अन्याय झालेच, पण शेवटी द्रौपदीचं सुद्धा चिरहरण झालं आणि आता आपल्याला ते 5 गावंसुद्धा देत नाही आहेत. तर असं जिथे आहे तिथं तू आता विसरू नकोस. एखादी क्षत्रिय स्त्री जेव्हा मुलांना जन्म देते तेव्हा क्षत्रिय धर्म त्या मुलांनी पाळावा हा तिचा अपेक्षा असते आणि ती वेळ आता आलेली आहे, ती वेळ आता येऊन ठेपलेली आहे असा माझा निरोप हे कृष्णा तू भीमाला आणि अर्जुनाला दे. म्हणून कौंतेय आठवण करून देण्यामध्ये हा पण एक कौंतेय आणि पार्थ म्हणजे नावंसुद्धा जी नावं म्हणजे आय मीन काय म्हणतात संबोधन अर्जुनाला केलेलं आहे ते सुद्धा स्पेसिफिक आहे. इथं तो शूर पण आहे म्हणायचं आहे, तो कौंतेय कुंतीचा पुत्र आहे असंही म्हणायचं आहे भगवंतांना. आणि भगवंतांनी त्यामुळे सांगितलं की तू वैराग्य म्हणजे हे सगळं तुझं जे असो ना की मी भिक्षा घेतो मी काय भिक्षापात्रच घेतो मी यांना कसं मारू, त्या अनेक वेगवेगळ्या उदाहरणात सांग त्याच्या मनाचं संशय क्लिअर केल्याचा प्रयत्न केला आहे की तुला काय वाटतं तू मरणार आहेस का, आता ते ऑलरेडी मरणारच आहेत. प्रत्येकाला जन्म आलेल्या जन्म घेतलेल्याला मृत्यू हा अटळ आहे आणि यांचा शरीर मरणार आहे, यांचा आत्मा मरणार आहे, वेगळ्या रूपांमध्ये परत जन्म घेणार आहेत, हे सगळं भगवंत सांगत होते आत्तापर्यंत. तसंच याच्या या श्लोकामध्ये सांगतायत की हे निःसंशय आहे पण अभ्यास आणि वैराग्य यामुळे तू हे करू शकतोस. आता आपल्याला माहिती आहे ब्रह्मचर्य जेव्हा आपल्याला कुठलेही ज्ञान प्राप्ती करायची असते, ब्रह्मचर्य म्हणजे असं समजा लोकांना 40-50 वर्षीसुद्धा काही ज्ञान प्राप्त करायचं असेल तर हे दोन गुण खूप महत्त्वाचे, अभ्यास आणि वैराग्य, चित्तशुद्धी, चित्त एकाग्रता आणि वारंवारता, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि पुढच्या श्लोकामध्ये तेच सांगतायत की असंयत आत्मना, आणि जो आई असंयत आहे आत्मा, जो जी व्यक्ती असंयत आहे, ज्याचा मनाचा निग्रह होत नाही, ज्याला मन एकाग्र करणं जमत नाही, ते वेव्हरिंग माइंड आहे, बसलं आहे अभ्यासाला, सगळं ए सी खोली आहे, सगळं लाईट आहे, फोकस आहे, यव आहे, ढेव आहे, छान छान पुस्तकं आहेत, काय काय हल्ली नवीन याच्याप्रमाणे तुमचं गॅजेट्स आहेत, पण तरीसुद्धा त्याचं मन जर तिथं नसेल, त्याचं मन दुसरीकडेच जर भरकटत असेल, तर पुस्तकं समोर असून काहीच उपयोग नाही आहे. तसं असंयत आत्मा आहे त्याला मात्र काय म्हणतात भगवंत, योगो दुष्प्राप, त्याला त्याच्यासाठी हा योगसिद्धी ही काय आहे, अप्राप्य आहे, दुष्प्राप्य, अप्राप्य तर सोडा, दुष्प्राप्य अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे, निरतिशय अवघड आहे. म्हणून वश्यात्मना तू येतता शक्यो वापतुम पायता, म्हणून तू काय करायचं तर वश्य आपलं मन आपल्या स्वाधीन करून त्याचा त्यानं वापर करणार अत्यंत आवश्यक, प्रयत्नशील आणि अत्यंत मन स्वाधीन करणारा जो व्यक्ती आहे त्यालाच हे शक्य आहे असं भगवंत इथे हे सगळ्यांनीच सांगितलं. आपण सुद्धा अभ्यास जेव्हा केव्हा आपले योग किंवा साधा अभ्यास सोडावं बरं आपल्या विद्यार्थी लाईफमध्ये, आज आपल्याला जेव्हा ते पुस्तक एक स्टोरी सांगतात ना, एक गोष्ट सांगतात ना, एक ती स्त्री असते, तिला ती काय ते म्हणे बासुंदी, जुनी गोष्ट आहे, बासुंदी करत असते आणि पुस्तकात बघून बासुंदी करत असते, बासुंदी करते की काय दूध घ्या इतके लिटर, मग ते गॅसवर ठेवा, मंद गॅस ते वर आल्यानंतर मंद गॅस करा, म्हणजे सिम करा गॅस, सारखं हलवत राहा हलवत राहा हलवत राहा, आणि मग त्याच्या तिकीट किती साखर घाला, मग त्याच्यात वेलची घाला, ड्रायफ्रूट्स घाला वगैरे सगळं सगळं करते, तेवढ्यात दाराची बेल वाजते, मग ती जाते उघडून तर आणि आत येते परत. आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, आता त्याच्यामध्ये 4 चमचे लाल तिखट घाला, मिरची पावडर घाला, ती घालते मिरची पावडर, काय सगळं बासुंदीचं वाटवलं होतं. आणि मग ते असं होतं की तिचं लक्ष नसतं त्या कामामध्ये, इकडे इकडे काय फोन आला असेल काय माहिती नाही बाबा, पण तिने ते पान फडफडलं आणि दुसऱ्या पानावरती रेसिपी वेगळीच होती आणि त्या सगळ्या बासुंदीच्या रेसिपीमध्ये तिने त्याच पानावर असलेली लाईन होती जी 4 चमचे तिखट घातलं, म्हणजे हं कॉन्सन्ट्रेशन नसणार आहे आणि जाता येता असणारी उदाहरणं आहेत. किंवा आपण सुद्धा स्वयंपाक लक्ष नसलं की डबल मीठ टाकलं जातं आपल्याकडनं, पण करपते भाजी, माझ्याकडनं सुद्धा कधीतरी करपली, नो प्रॉब्लेम. तर असं चित्त एकाग्रता करणं आवश्यक आहे आणि हे करू न शकलेल्या व्यक्तीला दुष्प्राप आहे योग हा, म्हणून आपलं मन वश करून आणि आपल्या स्वाधीन करून कंट्रोल करून हा शक्य आहे योग सिद्धी करणं, असं इथे अर्जुना भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे. आता परत अर्जुनाच्या काही शंका आहेत, बरं बाबा तू म्हणतोस तसं ते केलं तर काय होतं, अर्जुन म्हणतो अर्जुन वाच, ही अगदी रास्त शंका आहे बरं, रास्त शंका. अर्जुन वाच अयतिश्रद्धयोपेतो योगा चलित मानस अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नोभय विभ्रष्टश्चिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मण पथि. तिसरा श्लोक नंतर येऊ, हे 3 श्लोक आहेत इथे. ही शंका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते. तुम्हाला माहिती आहे की ते जे IAS किंवा IPSचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचा अभ्यास करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी त्याची वयाची अट असते आणि अटेम्प्ट्स देत असतात, खूप वेळा काय होतं त्यांना इकडं तिकडं दुसरं काही करून चालत नसतं आणि मग त्या तेच करतात. आणि समजा त्यातल्या एखाद्याला अपयश मिळालं, अनेक अटेम्प्ट करूनसुद्धा 4-4 अटेम्प्ट करूनसुद्धा जर त्याचं सिलेक्शन नाही झालं आणि त्याचं वयाच्या बार झाला, तो वयापेक्षा पुढे गेला, तर काय होतं त्यांना आता अवघड असतं, ते दुःख पचवणं एकतर नैराश्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कशात जाणार, वयाची असू एक 5-6 वर्ष गेलेली असतात, पुढे 23-24 वर्षी जर ग्रॅज्युएट झालं इकडे गेलं 5 वर्ष म्हणजे 28-29 वर्ष जवळजवळ चालू झालेलं असतं, आणि आता कुठंच कोणी घेत नाही, कुठे ॲडमिशन मिळत नाही, कुठे जॉब दे, लोक विचारतात 5 वर्ष काय केलं, हसतात लोक तुम्हाला. तसं इथं सगळीकडेच म्हटलेलं आहे की असा जो हा पण आहे किंवा ज्याला काही एखादं काही करत आहे आणि अशा ज्या यतीला जो अभ्यास करत आहे योगाचा, पण त्याला काहीतरी कारणामुळे झालं आणि त्याला स्मृतिभ्रंश झाला, त्याचं मन कुठेतरी आसक्त झालं, विषय आसक्त झालं पूर्वकर्मामुळे, अशी झालेली आहेत ना उदाहरणं आपल्याकडे. त्या राजा भरताचं आपल्याला माहिती आहे ना उदाहरण, तो भरत म्हणजे जुना ऋषभदेव, हां, की त्याला वैराग्य आलं, तो तिकडे गेला आणि एकटा राहत होता, पण एकदा कधीतरी त्याला त्या हरिणीचं पिल्लू प्रसूती जस्त झालेलं समोर आलं आणि त्यामुळे त्या हरणाच्या पिल्लाचं पोषण करण्यासाठी त्याचं पूर्ण सगळं साधना सोडून त्या हरणामध्येच तो गुंतला आणि त्याला हरणाचा पुढचा जन्म घ्यावा लागला. तसं इथे पण सांगितलेलं आहे की अर्जुन विचारतोय की असं ज्याला मध्येच काही दुर्दैवानी ज्याचं ते जातं, बाबा ॲक्सिडेंट होतो, मेमरी जाते, किंवा लाईफ लॉस होतं, किंवा असं काही कित्येक कारणं होऊ शकतात. आपण पण म्हणतो ना कधी कधी, बघा अहो परवापर्यंत चांगला होता, आता काय त्याचा झाला, इतका हुशार मुलगा पण सगळं वाटोळं केलं. तसं इथे अयतिश्रद्ध योग येतो, तो कुठल्या गतीला जातो आपल्याला सुद्धा. मी मागे एकदा कधीतरी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला सुद्धा लोक म्हणतात की अरे बापरे ते जमणार नाही, तुमच्या प्रचलित नाही ना, तुमच्या कुलामध्ये तसलं काही करू नको रे बाबा, सोडलं तर कोण करणार नंतर, तुला पाप लागेल. ओके, तसं इथे कृष्ण विचारतो की असं जर त्यांना मध्येच मृत्यू आला, मध्येच त्याच्या आत्म सुटलं गेलं तर काय होईल, मग तसं तो भ्रष्ट होईल का, छिन्नभिन्न विच्छिन्न होईल का, आणि तो अप्रति लोक त्याचे टरुड होतील, मोठा चांगला होता योगाचा अभ्यास आला की नाही परत, असा अप्रतिष्ठ असा विमूढ म्हणजे संभ्रमित झालेला जो व्यक्ती आहे, पथी म्हणजे पथावर चालणारा माणूस, त्याचं काय होतं, त्याला पाप लागतं का, त्याला वाईट वाटतं, कारण लोक म्हणत असतात ना या तरी सांगत होतो असलं काही करू नको, तुझ्या काही बसची बात नाही आहे ती, की असं सांगत होतो, पण तरी तो करत होता. तर अर्जुन विचारतो की मग हे असं करत होता तर ते केलं तर काय होईल, त्याचं काय होतं वाईट, त्याचं चेष्टा होईल का. पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन विचारतोय, एतन्मे संशयं कृष्ण चेत तुम्हारह्यस्